गावे को साज करे तन खे, गावे को जी लै फिर देहे, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादरा हदूर, कथना कथी कथना कथी ना आवे तोट, काथ काथ कथी कोटि कोट कोट, कोट।